सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते हो, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख 1948, दिनांक 11 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 48 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू करीत आहोत. अस्मिता वाहिनीच्या या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे. या प्रसारणाचा आरंभ करूया मंगलध्वनीनं, राग गुजरी तोडी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:05 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वैभवी शेटे यांच्या स्वरातील आदि शंकराचार्य यांचं स्तोत्र. संगीत आहे वैभवी शेटे यांचंच.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नरहरी सोनार यांचा अभंग अनिता चंद्रकांत कुलकर्णी यांच्या स्वरात.

0: गालेलं पंत महाराज बालेकुंद्री यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतो, भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेलं संत गुलाबराव महाराज यांचं भजन.

वसंत बापट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं कानू घोष यांचं आणि गायलं होतं आकाशवाणी गायकवृंदाने. आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 आणि 18 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते, आज मी तुम्हाला शब्दांचे महत्त्व सांगणारी एक लघुकथा सांगणार आहे। नाव आहे शब्दांची जादू। एका गावात सोपान नावाचा एक म्हातारा माणूस राहत होता। तो खूप कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा त्याचे शब्द सोन्यासारखे असायचे। लोक त्याच्याकडून सल्ला घ्यायला लांबून लांबून यायचे। गावातच सुरेश नावाचा एक तरुण राहत होता। त्याला शब्दाची किंमत समजत नव्हती। तो कोणालाही काहीही कसंही वाटेल तसं बोलायचा। त्याच्या बोलण्याने अनेकदा लोकांची मनं दुखावली जायची। एकदा सुरेशने राग आला आणि त्याने गावकऱ्यांच्या एका सभेमध्ये सरपंचांना खूप वाईट शब्द बोलला, त्यामुळे गावात मोठा वाद निर्माण झाला। सोपानने हे पाहिले आणि सुरेशला आपल्या घरी बोलावले। सोपानने टेबलावर एक रिकामा कागद आणि एक पेन ठेवले। तो सुरेशला म्हणाला, हे वाच, कागदावर काहीही लिहिलेले नव्हते। मग सोपानने सुरेशला त्या कागदावर जोरात ओरडून राग शब्दाचा राग लिहायला सांगितला। सुरेशने रागाने कागदावर काहीतरी लिहिलं। सोपान म्हणाला, आता हे शब्द खोडून टाक। सुरेशने खोड रबर वापरून ते शब्द पुसून टाकले। आता सोपानने विचारले, तुला काय दिसते? सुरेश म्हणाला, कागद, पण पुसल्यामुळे तो खराब झालाय। सोपान स्मित हास्य करत म्हणाला, हेच शब्दांचे महत्त्व आहे। तू एकदा कोणाला वाईट शब्द बोललास की त्या शब्दाची जखम मनात राहते। तू माफी मागून ते शब्द परत येऊ शकते घेऊ शकतोस का? पण त्या शब्दांची निर्माण झालेली चिखल, ती जखम, कागदावरील खुणा मनात राहते। शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाहीत। सुरेशला आपली चूक उमजली। त्याने त्या दिवसापासून विचार करून बोलायचं ठरवलं। तात्पर्य काय? शब्द हे शस्त्र आणि औषध दोन्ही आहेत। आपण ते कसे वापरतो यावर सर्व काही अवलंबून असते। गोड बोला, चांगलं बोला, जगूया आनंदी।

चला तर मग श्रोते, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता आपल्या जगूया आनंदी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ऐकण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 13 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा. हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार आज या कार्यक्रमाचा भाग तिसरा. तज्ज्ञ डॉक्टर उत्कर्ष शहा ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या अंतर्गत वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण भाग तिसरा सहभाग डॉक्टर गजानन खडसे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि 2:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात चित्रपट सरहद्दीच्या अल्लाड पल्लाड या मालेत सिंगल सलमा या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल. आज या वाचनाचा भाग पहिला. सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11:10 गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विशेष समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आणि माननीय पंतप्रधानांचा संदेश आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 11:10 दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत तसंच ऑफबीट भटकंती

0: पर्वते यांची मुलाखत आणि प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे प्रगतशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. रात्री 8:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, रात्री 9:30 वाजता पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. नादब्रह्म आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 10:30 वाजता पंडित शरद साठे यांचं गायन राग कोमल ऋषभ आसावरी, दुपारी 2:30 वाजता निलेश साळुंखे यांचं शहनाई वादन राग शुद्ध सारंग, संध्याकाळी 5:02 सुजन साळकर यांचं गायन राग धानी, रात्री 10:00 वाजता सुभाष वणगे यांचं गिटार वादन राग बिहाग आणि रात्री 10:30 वाजता नित्या राजेंद्र यांचं गायन राग शुद्ध कल्याण. हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे काही ठळक उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली, तर सांताक्रूझ इथं 26 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82% आणि सांताक्रूझ इथं 83%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हवामान स्वच्छ राहील. कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. नैऋत्येकडनं ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 55 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये ओला झाला असेल तर सावलीत वाळवून लोखंडी खलबत्त्यात बारीक करावा. त्यानंतर 2 मिलीमीटर चाळणीतून चाळलेली माती परीक्षणासाठी वापरावी. प्रयोगशाळेमध्ये मातीचा सामू म्हणजेच आम्ल विम्ल निर्देशांक, पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचे प्रमाण, चुन्याचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच जिप्सम, गंधक आणि चुना यांची मात्रा प्रमाणिक पद्धतीने काढतात. याशिवाय गरज भासल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये, भौतिक गुणधर्म आणि निचरा याबद्दलही परीक्षण केले जाते. यावरून जमिनीचे आरोग्य कशा प्रकारचे आहे हे समजते. पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेबद्दल माहिती मिळते. जमिनीच्या सामूवरून तिची आम्लता आणि विम्लता मोजता येते. जर सामू 6 पेक्षा कमी असेल तर आम्लयुक्त जमीन, 6.7 ते 7.5 दरम्यान असेल तर योग्य आणि 8.5 पेक्षा जास्त असेल तर विम्लयुक्त जमीन असते. आम्लयुक्त जमिनीत चुन्याची आणि विम्लयुक्त जमिनीला जिप्समची मात्रा शिफारस करण्यात येते. जमिनीचा सामूचे अन्नद्रव्याची उपलब्धता यांचा परस्पर संबंध असून जमिनीचा सामू 6 ते 7 असेल तर त्या जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त राहते. जमिनीची क्षारता 1 मिलीमोज असेल तर चांगली असते. क्षारता 1 ते 2 मिलीमोज पेक्षा कमी असेल तर उगवण शक्ती कमी असते. क्षारता 2 ते 3 मिलीमोज काही पिकांना अपायकारक असते तर क्षारता 3 पेक्षा जास्त असल्यास बहुतांश पिकांना अपायकारक असते. क्षारता म्हणजे जमिनीमध्ये असणारे क्षारांचे प्रमाण. त्यामध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्याशी संलग्न असणारे कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेटचे असते. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण ठराविक मर्यादेपलीकडे जाते तेव्हा जमीन क्षारयुक्त तर कमी क्षार आणि सामू विम्ल असल्यास जमीन चोपण होते.

0: पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी, जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: तर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोती हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोत्या परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:55 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, नचिकेत सामंत दिग्दर्शित सिंगल सलमा हा एक रंजक प्रेम त्रिकोणच आहे, तरीही हटके असा चित्रपट. सलमा ही लखनौमधील 33 वर्षांची अजून अविवाहित नोकरी करणारी अशी इंजिनियर मुलगी. कुटुंबाची सगळी जबाबदारी तिच्यावर. धाकट्या दोन्ही बहिणींची लग्न तिनंच केली आहेत. भावाचे हट्टही तीच पुरवते, कारण कधी काळच्या आपल्या नवाब घराण्याचा वृथा अहंकार बाळगत वडील सरकारकडून दरमहा 15 रुपये पेन्शन घेतात आणि राहतं घर म्हणजे हवेली कर्जापोटी गहाण टाकलेली आहे. ते कर्जही सलमाच फेडतीये. ती हुशार, स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण आहे, पण तिनं लग्न करावं म्हणून आई मागे लागलीय. कर्तृत्व शून्य आणि व्यक्तिमत्व शून्य मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील पारंपरिक. मुलींचं स्थान घरात, त्यांनी नोकरी करायची नाही. अखेर एक स्थळ येतं, 40 वर्षांचा कापड दुकानदार सिकंदर खान याचं. अल्पशिक्षित, भोळा भाबडा पण प्रामाणिक.

0: सलमाच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून जातो. तो तिला स्पष्टच सांगतो, मी तुझ्या योग्यतेचा नाही, तेव्हा तू खुशाल मला नकार दे, फक्त माझा अपमान करू नकोस. सलमाला त्याचा हा प्रामाणिकपणा आवडतो. लग्न ठरतं. लग्न 4 दिवसांवर येतं आणि कंपनीतर्फे सलमाला ट्रेनिंगसाठी लंडनला जाण्याची संधी येते. दोन्ही घरचे विरोध करतात, पण सिकंदर म्हणतो, तू ट्रेडिंगसाठी जरूर जा. ती त्याला दुरुस्त करते, अरे ट्रेडिंग नाही ट्रेनिंग. परंपरेची पर्वा न करता निर्णय घेण्याच्या त्याच्या त्या वृत्तीचं मात्र तिला कौतुक वाटतं. लंडनमध्ये ट्रेनिंग चालू असताना तरुण बॉस मित सिंग साहनी हा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सलमाच्या सुसंस्कृतपणानं, हुशारीनं आणि आत्मविश्वासानं प्रभावित होतो. त्याच्या सहवासात सलमा आपलं परंपरेचं जोखड उतरवून मनपूत जगायला शिकते. एकमेकांना अनुरूप अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपण सिकंदरशी प्रतारणा करतो आहोत या विचाराचं अपराधीपण सलमाला सतावत आहे आणि मीत मुक्त संबंधांचा पुरस्कर्ता आहे. सलमा निराश मनानं लंडनहून परतते, पण एव्हा ना तिचे स्विमसूटमधले फोटो व्हायरल होऊन लखनौच्या पारंपरिक समाजात मोठाच गजब उडाला आहे. सिकंदर मात्र तिच्याच बाजूनं ठामपणे उभा राहतो. सलमा त्याला फसवू इच्छित नाही. ती त्याला मितविषयी सांगते, तेव्हा मात्र तो हताश होतो. म्हणतो, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं मला नकार दे, पण अपमानित करू नकोस. तो आता आव्हानच देतो, बारात घेऊन मी तुझ्या घरी येणारच, निकाच्या वेळी कबूल म्हणायचं की नाही ते ठरव. तिकडे मितलाही आपल्या अनिवार्य प्रेमाची खरी जाणीव होते आणि तोही भारतात येतो. एकाच लग्नघरी 2 बाराती येतात. आता सलमा कशी निवड करणार, आपण कसं जगायचं, हा निर्णय आपला स्वतःचा असला पाहिजे. मग सलमा सिंगल राहण्याचा निर्णय घेते. कथा उलगडते ती लंडनमध्ये उत्कृष्ट छोटा उद्यमी म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या सिकंदरच्या निवेदनातून. तो म्हणतो, आपल्याला हे धाडस सलमानं शिकवलं. सलमाच्या निर्णयातूनच आपण आपला आत्मविश्वास कमावला आणि लखनौमधला एक सामान्य दुकानदार इथवर येऊन पोहोचला. व्यक्ती म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल तर स्त्रीनं निर्णय समाजाला घेऊ न देता स्वतः घेतला पाहिजे. स्त्रीवादाची हीच जाणीव रंजक आणि लोकप्रिय शैलीत सिंगल सलमानं मांडली आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षर रसिके, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रहवाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज सकाळी 11:10 गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विशेष समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष वर्णन आणि माननीय पंतप्रधानांचा संदेश आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल 11:10.
1: श्रोतेहो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 7:10 PM प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारतीय विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली. त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषकला.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: सकाळचे 7:22 आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर

आता आमचे कार्यक्रम एअर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे सर्व कार्यक्रम उपलब्ध आहेत. श्रोते, आज 11 मे. ज्योत्स्ना भोळे या मराठी गायिका संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स. 1933 साली नाट्य बनवंतर नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्यांची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची म्हणजे बिब्बांची भूमिका केली. कंठसंगीतासाठी इतर गायकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता, त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकातील गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचे संगीत कलानिधी मास्टर कृष्णाराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले कुलवधू हे नाटक आणि त्यातले बोला अमृत बोला हे भैरवी रागातली गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमांचं नावही बोला अमृत बोला असं होतं.

दिनविशेष आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी.
1: अच्छा.
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणना घर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती उपसंदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: बिलकुल. सर, अजून एक महत्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत हे ऍप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ऍप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी तेव्हा हे ऍप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
2: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथे त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
2: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं, तसंच महाराष्ट्र

0: राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहर आणि 268 जनगणना शहर यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31 लाख क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत, कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे. ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील, त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील, तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो, ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं, ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते. कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं, यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव, या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू, असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्र प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
3: नमस्कार.
2: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
3: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे. इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
2: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी

0: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
1: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
0: वा.
1: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
0: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 5 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेकर सन 1910 पासून
1: श्रोते हो नमस्कार. बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत. नमस्कार अजित सर.
2: नमस्कार.
1: बेडेकर मसाले म्हटलं की आम्ही आता बाजारातही कुठेही गेलो तरी रॅक मध्ये हे मसाले असतातच असतात. मला तुम्हाला असं विचारायचं, 110 वर्षांची परंपरा आहे आता बेडेकर मसाले वाल्यांची. बेडेकरांनी लोणचे मसाला बनवायला जी सुरुवात केली आहे त्यामागं काहीतरी गोष्ट नक्की असणार
2: आहे. छोट्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवायचं असो किंवा कमर्शियल प्रमाणात मोठ्या प्रमाणात बनवायचं असो, सर्वप्रथम आधी बनवावा लागतो तो लोणच्याचा तयार मसाला. एक वर्ष आमच्या आजोबांनी असं ठरवलं की जो लोणचं मसाला वापरून आपण बेडेकर लोणचं बनवतो तोच मसाला आपण पाकिटात घालून मसाला म्हणून विकूया. त्यांच्या मित्रांनी त्यांच्या हितचिंतकांनी असं सांगितलं की अरे तू हे असं करू नकोस, तू विकलेला मसाला वापरून लोकांनी बेडेकर लोणचं आपापल्या घरातच बनवलं तर तुझ्या दुकानात लोणचं विकत घ्यायला कोण येणार. मग त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की ते तसं झालं तरी मला चालेल, कारण एवढ्या सगळ्या लोकांच्या साठीचं लोणचं आपण बनवून ठेवायचं ते वर्षभर टिकवायचं.

0: वर्षभर मुरवून ठेवायचं, यापेक्षा एकदा तो वसंत ऋतूत सगळा लोणच्याचा मसालाच विकून टाकलो म्हणजे माझी सगळी उठाठेव वाचेल.
1: अच्छा,
0: हा विचार करून त्यांनी लोणच्याचा मसाला विकायला सुरुवात केली. परंतु झालं त्याच्याहून वेगळंच की लोणच्याची विक्री तशीच राहिली आणि लोणचं मसाल्याची विक्री मात्र
1: वाढली. वा, श्रोतेहो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्येही उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99 877 98 747, 99 877 98 747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. सर, आपण बोलत होतो आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग ती गोष्ट सांगितलीत, म्हणजे USP आपला झाकून न ठेवता तो सगळ्यांसाठी ओपन केला बेडेकरांनी, आणि त्याच्यामुळे झालं उलटच की त्यांचाही बिझनेस तेवढाच वाढला.
0: बरोबर आहे. असं वाटत होतं की लोणचं मसाला विकल्यामुळे लोणच्याचा व्यवसायावर कमी होईल किंवा धंदा कमी होईल, त्यात तो काहीही परिणाम झाला नाही. आणखीन उलट लोणचं मसाल्याचा विक्री जास्त वाढत गेली. लाल भडक लोणचं बनण्यासाठी बॅडगी मिरचीचं प्रमाण किती असायला हवं, लोणचं चांगलं टिकण्यासाठी मोहरी किती घालायला हवी, किंवा लोणच्याचा खार घट्ट किंवा पातळ करणारी मेथी किती घालायला हवी, ह्या सगळ्या घटक पदार्थांचं मिळून हे लोणचं मसाला बनतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही आता ते इतक्या छान तन्मयतेने ते सगळे इन्ग्रेडियंट सांगितलेत, त्यावरनं आमच्या लक्षात येते की ते बनवताना त्याच्यात किती ते ओतप्रोतपणा भरले. लोणचे मसाल्याबद्दल आपण अजून नाही बोलायचे, पण आज वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर सर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तैयार मसाला
4: श्रोतो आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाला ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 7:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

0: उल्हास केदी यांनी गायलेलं कल्याण इनामदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी.

शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत पद्मजा जोगळेकर यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोता, यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल समाचार प्रभात, हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 8:15 मॉर्निंग न्यूज, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: Hindu Adhikari in its headline, Era of Trust Starts, says Suvendu ahead of cabinet meet. PM Modi urges citizens to cut fuel use, revive COVID-era measures, writes the Pioneer. The Statesman reports six new ministers inducted into Chief Minister Yogi ministry in UP, two others promoted. The Hindu, in an editorial titled Cost to Access, writes that the cost of accessing medical care remains high. The Union Labour Ministry has announced that it will provide a free annual health checkup to workers aged 40 years or more. Commendable though the initiative is, its success is not guaranteed. At present, only 31 crore of 94 crore workers are on the e-Shram portal, whose integration with ESIC is still in its early stages in many states. The program does not address the opportunity costs of accessing healthcare, forcing workers to continue contending with lost wages. And finally, Indian women's recurve team stuns China at the Archery World Cup to win gold in Shanghai, writes the Statesman, a proud moment indeed for Indian sports. And with that, it's back to you, Saira.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi urges citizens not to buy gold for a year, reduce fuel consumption and conserve foreign exchange amid the West Asia crisis. Prime Minister Modi to participate in Somnath Amrit Parv in Gujarat today to also inaugurate Sardar Dham Hostel in Vadodara. Assam Governor invites Hemant Biswa Sarma to form new government in the state. Uttarakhand administration urges Chardham Yatra pilgrims and tourists to remain alert and travel safely amid adverse weather conditions. US President Donald Trump rejects Iranian response to US peace proposal as totally unacceptable. And in football, India to take on host China in crucial quarterfinal match in AFC Under-17 Women's Asian Cup in Suzhou today. And with that, we end the morning news. Have a great day.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभ

0: कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच हे प्रसारण FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 56 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनिशा तिरपुडे यांनी गायलेलं सुनंदा पाटील यांचं गीत.

मुकुंद काळे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.

माणिक भिडे यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने. वा
2: बसला अनोख्या पासून बचाव.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांना

0: जणांचा मृत्यू, चौघे गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार
3: कैसे
2: बार
3: बंधे हैं. प्रेम का बंधन हृदय को विस्तार देता है, जबकि स्वार्थ का बंधन व्यक्ति को संकुचित कर देता है. एक साथी ने लिखा है, आपने बंधन का पूछा, तो बंधन अगर प्यार, विश्वास और अपनेपन के हैं तो बहुत अच्छे लगते हैं. ऐसे बंधन में हर कोई बंधना चाहेगा और बांधना भी चाहेगा, लेकिन बंधन अगर जबरदस्ती थोपे गए हो, जिम डर हो, एक अनिच्छ हो, वो बंधन किसी को भी अच्छा नहीं लगता. कभी कभी सामाजिक बंधन ऐसे होते हैं, इतने कठोर, जिनको निभाना
1: आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या, तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशात

या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आवाहन आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलं.

0: आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे पावणे 8 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
1: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
2: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
1: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
3: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे 108 तर लघुदाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्वनियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं गोठे कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.

0: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मेपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या mu.admission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM सीईटीसाठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून 4 जणांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. आइए सुनते हैं इस कहानी का पहला भाग.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा, वा दिवस वसूल झाला।
2: फसला। UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी,
1: RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
4: नमस्कार काव्य रसिक हो, ऐकूया कवी रघुवीर चव्हाण यांच्या स्वरचित कविता, वाचक सूर नेत्रप्रभा दळवी यांचा, सादर करते डॉक्टर दीपक ठमके। सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 अवश्य ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, FM बँड 103.6 MHz वर आणि NewsOn AIR या मोबाईल ॲपवर।
5: मंडळी, लहान मुलांना सर्वात जास्त प्रश्न पडतात, कारण त्या इवल्याशा मनामध्ये सगळं समजून घ्यायची बाळ उत्सुकता जागी असते, पण हळूहळू मोठं होताना आपणच त्या प्रश्नांना थांबवतो। कधी आपल्याला वेळ नसतो, कधी भीती असते, तर कधी हे विचारायचंच नाही असा समाजाचा दबाव असतो, आणि तिथूनच मग माणसाचा आतला शोध थांबायला लागतो। ऐकूया वैशाली भेसने माडे यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची रचना, संगीत मंगेश धाकडे यांचं आहे, चित्रपट आहे आम्ही दोघी, आई आणि मुलीच्या नात्यातलं हे हळूवार गाणं ऐकूया।
6: ए झेपणार आहे का तू?

0: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट
1: एक्सप्रेस
0: के यात्रियों
2: से
1: आई एम हियर।
2: ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता।
3: तुझं डोकं चार्ज कर।
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
3: पाहिलंस?
2: बाबा थांबा, मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
3: बुद्धू, सुधर जरा।
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
2: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू।
2: दाखव हा माझा फेवरेट कलर।
3: नेहमी शॉपिंग।
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
4: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
2: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील। आय नो ना। RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
5: एक अधिक पाऊल म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीचं संस्कृतचं रूप पुन्हा निर्माण होणं, म्हणजे संस्कृती जनभाषा होणं, आणि जनभाषा होण्यासाठी संस्कृतचा प्रवास चालू आहे।
6: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय विशेष मुलाखत श्रीयुत मनोहर काजरेकर सरांची। संवादक आहेत शिल्पा निगुडकर। तेव्हा जरूर ऐका, मंगळवारी 12 मे आणि बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM band 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा।
7: मंडळी, खरं पाहिलं तर प्रश्न हे अस्वस्थतेचं नव्हे तर प्रगतीचं लक्षण आहे। ज्याला प्रश्न पडत नाहीत तो जिथं आहे तिथंच थांबतो, आणि ज्याला प्रश्न पडतात तो सतत पुढे जात राहतो। उत्तर मिळालं की क्षणभर समाधान मिळतं, पण त्या समाधानाच्या पाठीमागेच नवीन प्रश्नही उभा असतो। बघा, हीच तर जीवनाची गंमत आहे। एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न जन्म घेतो, आणि प्रश्नांचा हाच अखंड प्रवास आपल्याला घडवत राहतो। जगदीश केबुडकर यांची रचना, राम कदम यांचं संगीत, उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे। चित्रपट आहे झुंज, ऐकूया कुठला प्रश्न येतो।

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प

0: मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
2: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
3: थांब बुद्धू.
2: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यानो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: मंडळी प्रश्न माणसाला नम्र ठेवतात. त्याला सगळं माहीत नसतं, हीच जाणीव त्याला शिकायला, समजून घ्यायला आणि पुढे जायला प्रवृत्त करते. आयुष्यातून आपल्या जर प्रश्नच काढून टाकले तर काय उरेल बरं? कदाचित शांतता. पण जिथं प्रश्न नाहीत तिथं कसलाही शोध नाही, आणि जिथं शोध नाही तिथं जीवनाचा प्रवाह हा वाहता राहणार नाही, तो थांबतो, तो थांबेल. प्रश्नांमुळे आपलं आयुष्य प्रवाही राहतं, जिवंत राहतं. तेव्हा जरूर प्रश्न पडू द्यात, ते विचारूया आणि उत्तरही शोधूया. आज ही प्रश्नार्थक गाणी आपण ऐकली मराठी चित्रपट संगीतामध्ये. कार्यक्रमातलं शेवटचं गाणं गदी माडगुळकर यांची रचना, संगीत सी रामचंद्र यांचं. चित्रपट आहे संत निवृत्ती ज्ञानदेव आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

मंडळी महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या

0: मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर. 5:30 झाली आहेत. आता ऐकूया कविता वाचन. लेखन रघुवीर चव्हाण, वाचन नेत्रप्रभा दळवी आणि सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत रघुवीर सकाराम चव्हाण यांच्या काही कविता. कवितेचं नाव आहे देवली माझे गाव. या नयनातुनी आठवणीनी कोंदले हृदयी नाव, छानने सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव. देवांचे घर शुभ प्रातस्वर सार्थकी झाले नाव, किती वर्णावी कीर्ती तुझीही दाही दिशांना ठाव. देवांगण हे इतेच फुलले देवली त्याचे नाव, छानने सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. अरुण उगवला निसर्ग सजला हो ओ नीत पहाट, वृक्ष बहरले धेनू नटल्या धरू तृणांची कास. प्राजक्ताने सडा शिंपला परसात फिरू दे राहट, छानने सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. तुळस अंगणी दिसे समोरी पाहे कानाची वाट, मंजुळ सुरतो कानी पडता दिसे डोईवरचा माट. माधान्याच्या या चटक्यांची मनामध्ये वहिवाट, छानने सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. हा ओढाही मिसुळणी जातो वसे जंगल हे घनदाट, मृगातला तो सुगंध लेऊणी धरणी क्षितिज अफाट. उन्हाड मस्ती सके सोबती कधी एक रडीचा डाव, छाननी सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. सांजचं वेळी दीप तेवती लक्ष्मीचा तो थाट, घराघरातून सौख्य नांदू दे निज आनंदाची पहाट. या भूवरती सरिते संगे तीरावरही नाव, छाननी सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. भ्रमरा संगे भ्रमण करतसे पक्ष्यांचा तो थवा, दवबिंदू तुनी दिसू लागला इंद्रधनू हा नवा. रात होतसे किर्र चांदने चंद्र जणू मज भाव, छानने सुंदर रम्य मनोहर देवली माझे गाव, देवली माझे गाव. कवितेचं नाव आहे पावसाचे गाणे. अघटित औचित या भोवरती पावसाचे हे न्हाणे, भिजून जाऊ आपण सगळे गाऊ पाऊस गाणे. मेघ बरसती वाऱ्यासंगे होई विजांचा कडकडाट, नद्यानी होवळ वाहत सुटती बांध उधळणी सुसाण. पक्षी करीती मधुर गुंजार व गाती रिमझिम गाणे, भिजून जाऊ आपण सगळे गाऊ पाऊसाचे गाणे. ससे कासवे फेरची धरती खारू ओरडे झाडावरती, शिवराज दरकाळी फोडतो आनंदाला एई भरती. बेडूकरावही डराव करतो गाती धुंद तराणे, भिजून जाऊ आपण सगळे गाऊ पाऊस गाणे. हिरवी झाडे पाने वेली अवनी मोहुनी गेली, मृगसरींची वाजे बासरी शतमेघांच्या झालरी. अनिमिष अक्षय असेच राहो चैतन्याचे निसर्ग लेणे, भिजून जाऊ आपण सगळे गाऊ पाऊस गाणे. अघटित अवचित या भूवरती पावसाचे हे न्हाणे, भिजून जाऊ आपण सगळे गाऊ पाऊस गाणे. कवितेचं नाव आहे अस्तित्व. जन्म घेतला फक्त एकदा जीवन जगणे महाग झाले, कुणासाठी फुकाचे केले नसेल प्रश्न सुटेल त्याचा. का हवी आसवे फुले जीवन जगणे महाग झाले. दिन गेला रातही सरली भुंगा करी नित्य गुंजन, मधु घेण्या तलीन झाले जीवन जगणे महाग झाले. निसर्गाची किमिया न्यारी चुरून गेल्या पाकळ्या, मन मलिन झाले सारे जीवन जगणे महाग झाले. क्रोध मस्तकी अहंकाराचा न करावा उगाच त्रागा, अंगीकारा आनंद स्पंदने जीवन जगणे महाग झाले. कवितेचं नाव आहे तिचे माझे ते क्षण. भावमनी हे दाटले आभाळ सारे फाटले, गेली मज तू सोडूनी येणार तू पुन्हा कधी. पौर्णिमेचा चंद्र हा साद घाली अंबरी, मोर पिसारा फुले चांदण्यांच्या निजतळी. हुंदके आसवे अन

स्तब्ध होई चाफे कळी, स्पर्श अमृताचा तुझा हा, थांबली ही वैखरी। भावमनी हे दाटले, आभाळ सारे फाटले, गेली मज तू सोडूनी, येणार तू पुन्हा कधी। कंठ हा दाटूनी आला, आसवे ही ओठांवरी, अंधार जहाला उरी, आर्त हाक हृदयांतरी। मज गेलीस तू सोडूनी, तरी स्वप्नी स्पर्श होई। भावमनी हे दाटले, आभाळ सारे फाटले, गेली मज तू सोडूनी, येणार तू पुन्हा कधी, येणार तू पुन्हा कधी। आसवाना गंध नाही, सागराची चव आहे, नाते हे युगायुगांचे, आयुष्य हे मज सांगते, तुझ विन सुख नाही। नियतीचा हा डावा आहे, मंद झळूक ही लोचनी, खर्जवारा उधळूनी नेही। भावमनी हे दाटले, आभाळ सारे फाटले, गेली मज तू सोडूनी, येणार तू पुन्हा कधी। कवितेचं नाव आहे जीवन। झाडावरच्या घरट्यांसारखे असते जीवन, कधी श्रावणातल्या मुसळधार पावसाच्या जलधारांसारखे भिजत, तर कधी ग्रीष्माचे चटके सोसत, झाडावरच्या घरट्यांसारखे असते जीवन। सुखदुःखाच्या झुल्यावर स्वप्नांचे झोके घेत, रुसव्या फुगव्यांच्या वाऱ्यावर कधी वादळ उठणार नाही जीवनात याची काळजी घेत, झाडावरच्या घरट्यासारखे जगायचे असते जीवन। श्वासा आपला प्राण असतो, विश्वासी आपली पुंजी, तीस तर नसेल जवळ, कशास हवी दिन अन तिन्ही सांजी। रात्रीचा मोद आणि दुःखाची रात्र जणू क्षितिजासारखीच असते, झाडावरच्या घरट्यासारखे जगायचे असते जीवन। तिथे नांदतो प्रेम जिव्हाळा, तिथे सौख्य लाभते, तया भाग्य उजळते अन तिथेच फुलते जीवन। झाडावरच्या घरट्यांसारखे जगायचे असते जीवन। कवितेचे नाव आहे स्वप्न चांदणे। चित्रातल्या चांदण्यानो बाहेर तुम्हीच यावे, तुम्ही आम्हा पाहावे, आम्ही तुम्हा पाहावे। दिसता काजव्या परी अंबर हे पूर्ण दिपावे, लोबस हे हास्य तुझे माझ्यासाठीच जणू हे। शुभ्र धवल मोत्यांची माळ औचित दिसते, निळ्या झालरी संगे हा चंद्र कसा दंगे। चित्रातल्या चांदण्यानो तुम्ही स्तब्ध का राहावे, अवनीला तुम्हीही चुंबावे, होईल तेजोमय हे सारे। तव चित्र रेखाटताना बाहेर कसे आणावे, हे स्वप्न भावनांचे तुम्ही लखलखुनी जावे। या चित्रातल्या चांदण्यानो बाहेर तुम्हीच यावे, तुम्ही आम्हा पावे, आम्ही तुम्हा पावे। कवितेचं नाव आहे मनमोगरा। मनांची गुंफण हृदयी धडकन, आसमनी ही येई झटकन, जाई सुगंधुनी हा मोगरा, जीव माझा झाला बावरा। प्रेम म्हणजे नक्की काय, जो करतो त्यालाच ठाव, दोन जीवांचा सण हा साजरा, तुझा स्वभाव आहे लाजरा, जीव माझा झाला बावरा। नाते अमुते शतजन्मीचे, एवो क्षण हे नित्य सुखाचे, जशी भरती येई सागरा, मी इंद्रधनु तू धरा, जीव माझा झाला बावरा। तव स्पर्शाने मोहुनी गेलो, भान हरपुनी बेभान झालो, औचित सोसाट्याचा वारा, तन मनी अमृताच्या धारा, जीव माझा झाला बावरा। ओठात दाबुनी ओठ जरी, स्वप्न पहाशी मखमली रुपेरी, आठवणींचा मोर पिसारा, तव नेत्रांच्या या तिरा, जीव माझा झाला बावरा, जीव माझा झाला बावरा। कवितेचं नाव आहे विरह। कळले नव्हते तेव्हा हे हास्य सुद्धा क्रूर आहे, विरहाने मी तुझ्या अजूनही अस्वस्थ आहे। अबोल प्रीत एकटी वाटे तू सर्वस्व हे, तुझं विन हे जिणे सारे उणेच आहे। कळले नव्हते तेव्हा तू वाटली मला, दीपस्तंभ सोबती झिडकारिले तू मला, माझेच काही गैर आहे। कळले नव्हते तेव्हा आस फुकाच लागली, दूरूनच तूच लाभली, पाहणे हा गुन्हा हा सुद्धा अपराध आहे। कळले नव्हते तेव्हा, कळले नव्हते तेव्हा हे हास्य सुद्धा क्रूर आहे, विरहाने मी तुझ्या अजूनही अस्वस्थ आहे, अजूनही अस्वस्थ आहे। कवितेचं नाव आहे माझीच तू कविता। तुझ्या

0: आणि माझ्यात एका श्वासाचं अंतर, कधी माझ्या सोबतीला तुझ्या माहेची पांघर, माझीच तू कविता. शाळेच्या प्रांगणात, शब्दांच्या अंगणात, सरस्वतीच्या गाभाऱ्यात मलाच दिसत होतीस, माझीच तू कविता. आकाशांच्या झुंबरी, चांदण्यांचे हिरे, इंद्रधनुपरी तूच हसशी, पुन्हा पुन्हा तुझं स्मरे, फक्त माझीच तू कविता. सूर्याचे तेज, वाऱ्याची झुळूक, मेघांची बरसात, त्यांचं झालं संगीत, तुझी माझी भेट, त्याची झाली बंदिश, फक्त माझीच तू कविता, फक्त माझीच तू कविता. कवितेचं नाव आहे निर्दयी. वेदनेचा कल्लोळ माजला, क्रूरतेचा अंत जाहला, या नशिबी ही ओंघळ, दुःख दाटून या आले, घावये निर्दयी, झाले मी दुःखीही, झाले मी दुःखीही. संसारी या घाव झेलुनी, आस किती सोडू, काळ सोसावला फार, हे दुःख कुणा सांगू. क्रूरतेचा अंत जाहला, या नशिबीही ओंघळ, दुःख दाटून या आले, झाले मी दुःखीही, झाले मी दुःखीही. यातना संवेदना इयेची थिजल्या, सुखाची या वाट्या सरल्या, नयनी येती अश्रू माझ्या, कंठ एही दाटुनी, उद्वस्त झाले जीवन सारे, सांग कुठे पाहू मी. वेदनेचा कल्लोळ माजला, क्रूरतेचा अंत जाहला, या नशिबी ही ओंघळ, दुःख दाटून या आले, झाले मी दुःखीही, झाले मी दुःखीही. श्रोते हो, आता ऐकूया मालवणी कविता. कवितेचं नाव आहे पाऊस इलो माझो. इलो पाऊस माझो, पाऊस माझो इलो, ऐन मिरगाच्या जात्यासून, सरसर करीत वाटेसून, पाष्टासून, थेंब लागले गळाक तसा पाणी इला वळाक. निसर्गाचा काय ता संगीत, आवाज करी धडाम धुडूम, वांडर उडिये मारून, फांदिये गेले मोडून, काय त्याचा रूप आणि काय त्याची अदा, असोच बाबा येऊ रव कायमचो सदा, पावसा येत रव सदा. गार गोटिये घेऊन, इलो सुगंध घेऊन, आणि भिजान गेलय सगळो, गेलय धुंद होऊन, तो येतलो ठाऊक होता माका, घेतलंय आना भाका, गवताक सुद्धा इली कवळी बारीक टोपी, मळीये सुद्धा नदीत घेती पाण्यावरती झोकी, पावशा सुद्धा साथ घाली, पेवगो पेवगो येव, बाबको सांगता हूर इलो, थयच थांब थयच बाबा रव, तायग्याक सांगता सोन्याक, इज इतली दारात, मोनो येत घरात, लवकर लवकर जेव, नाहीतर तुका वरात. खळात साठला पाणी, घरात दिसता त्याच्यात कशाला होई नानी, थयच नाहतय परसात, काय हो रंग सुगंध मातीयेचो, लिपून घेऊचो लल्लाटी, पावसा तू बेगीन इलस, बरा केलस नाहीतर होणार होती फजती, आभाळाक इला उधान आणि झावळ्यांचे झाले पावळे, निसर्ग नेसलोर सातरंगी सोवळे, होर इलो बांधार, पक्षी गेले झाडात, आये गेली पाटणार, चुलीच्या शोधात आणि पावसाचे फक्कांडे, आजीशिवाय कोण सांगणार इतके भारी गोष्टी, दुसरा कोण सांगणार, आजो गेलो ढोरांकडे, बापूस गेलो पोरांकडे, सगळा कसा झाला थंड, वाऱ्यान केल्यान बंड, घेऊन बसलय कांबळा, काय उबदार येगळा, काय ता चैतन्य सुखावणारा, माझा मन खिडकीसून डोकावणारा, बाहेर ती लखलख ती पायलायट, कायम सोबत होई, नको ती रोजची लोड शेडिंगची झंझट, इजेची आमका साथ होई, काय तो ऋतू सोहळो, कायम जो ह्यो असोच रवान देत, नाहीतर केव्हा तरी होती पाण्याचे वांदे, काय सांगू त्याची कीर्ती, पाऊस माझो सोबती, तोच जर नसतो धनी माझो शेतकरी, काय करणार होतो, काय करणार असतो, ये रे तू पावसा, ये रे माझ्या पावसा, बेगीन ये लवकर, निसर्गाचो रंग बहरू दे लवकर, निसर्गाचो रंग बदलान देत लवकर, ये रे माझ्या पावसा, बेगीन ये रे लवकर.
1: श्रोते हो, रघुवीर चव्हाण यांच्या कविता आत्ताच आपण ऐकल्या. वाचन नेत्रप्रभा दळवी यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर दीपक ठमके. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकता FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोते हो, तंत्रज्ञान म्हणजे फक्त यंत्र नाही तर विचारांची नवी दिशा आहे. कसं तर या देशात विज्ञानाला मान आहे, आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल असतं.

होते त्या विज्ञानाला मान असतो म्हणून आज 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून दरवर्षी हा दिवस आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा, संशोधनाचा आणि तंत्रज्ञानातील स्वावलंबनाचा अभिमानानं स्मरण करून देणारा आजचा हा दिवस 11 मे 1998 रोजी भारतानं पोखरण इथं अणुचाचणी यशस्वीरित्या पार पडली होती आणि या चाचण्यांमुळे आपल्या देशानं जगाला आपली वैज्ञानिक क्षमता आणि तांत्रिक सामर्थ्य दाखवून दिलं. या ऐतिहासिक घटनेचं स्मरण करणारा हा आजचा दिवस आहे. या दिवशीच देशानं स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान हौसा 3 याचं यशस्वी उड्डाणही केलं आणि त्रिशूल क्षेपणास्त्र चाचणी ही सुद्धा यशस्वी झाली होती. अण्वस्त्रसज्ज देशांच्या यादीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा आपला देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातील यशाचं प्रतीक ठरला ते आजच्या दिवशी. म्हणूनच देशाच्या स्वावलंबी आणि सक्षम बनण्याच्या प्रवासाची प्रेरणादायी आठवण करून देणारा हा आजचा दिवस आहे. तांत्रिक सामर्थ्याचा गौरव करणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत

0: होण्याची सामंजस्य करार व नोकरीकरिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: श्रोते हो, स्पॉट आणि प्रोमोपूर्वी आपण ऐकलेलं गाणं देशहीचं माता हे गदी माडगुळकर यांचं होतं. गायलं होतं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मंडळी, ज्येष्ठ मराठी गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. मराठी सुगम संगीत आणि भावसंगीताच्या सुवर्णयुगातील हे एक महत्वाचं नाव ज्यांनी 70 वर्षांपेक्षा अधिक काळ आकाशवाणीवर गायन केलं होतं त्यांना आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहूया आणि ऐकूया त्यांनी गायलेला एक अभंग संत नामदेवांचा. दत्ताराम गाडेकर यांचं संगीत आहे आणि गोविंदा पोवळे आणि बरोबर आहेत प्रभाकर नागवेकर या दोघांनी गायलेला हा अभंग आता ऐकूया.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरीकरिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 9607174883
2: एक अधिक पाऊल म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीचं संस्कृतचं रूप पुन्हा निर्माण होणं म्हणजे संस्कृती जनभाषा होणं आणि जनभाषा होण्यासाठी संस्कृतचा प्रवास चालू आहे.
3: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय विशेष मुलाखत श्रीयुत मनोहर काजरेकर सरांची. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका मंगळवारी 12 मे आणि बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मंडळी गोविंद पोवळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं होतं मधुकर जोशी यांचं. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आमचं प्रसारण आपण ऐकता FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा. 6 वाजत आले. आता काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करतोय. पुन्हा भेटूया 6:05 आपल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये.

0: कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी सगळी गंमत आहे, आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात ना, मग जगावं तरी कसं माणसांनी. तर रोज उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःलाच समजवावं. जपत किनारा शीढ सोडणे नामंजूर, अनवाऱ्याची वाट पाहणे नामंजूर. ऐकूया या गाण्यातला आशय खूप खोल आहे. संदीप खरे यांचे शब्द आहेत, त्यांचंच संगीत आहे आणि गायलेत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी आणि सहकार्यांनी. ऐकूया.

मी मनस्वितेला शाप मानले नाही, मी मनस्वितेला शाप मानले नाही, अन उपभोगाला पाप मानले नाही। ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पा

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: एक अधिक पाऊल म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीचं संस्कृतचं रूप पुन्हा निर्माण होणं म्हणजे संस्कृती जनभाषा होणं, आणि जनभाषा होण्यासाठी संस्कृतचा प्रवास चालू आहे.
3: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय विशेष मुलाखत श्रीयुत मनोहर काजरेकर सरांची. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका मंगळवारी 12 मे आणि बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा. मंडळी, या प्रोमोपूर्वी आपण ऐकलेलं गाणं होतं, ती कव्वाली होती संदीप खरे यांची. विचार करणाऱ्याला सगळं, न करणाऱ्याला काही नाही असं म्हणतात. सगळं काही आलबेल आपण पाहतो ना जेव्हा, तेव्हा प्रत्येक विचारावरती नकळतपणे आपला किती वेळ वाया गेला असं आपल्याला वाटत राहतं, आणि किनारच नाही दिसत त्या विचारांना, कारण तो असतो कुठेतरी दूरवर. एका कवी म्हणाला तर ते भाव शब्दातनं किती सार्थपणे उतरवता येतात बघा. शांताराम नांदगावकर हे ते कवी. अशोक पत्की यांची चाल आहे आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. ऐकूया.

मंडळी सुरेश वडकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. 6:25 झाली आहेत. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणीचे हे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या मंगळवार 12 मे प्रातःकालीन प्रसारण नेहमीप्रमाणे 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होते. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम तर 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 संस्कृत एक दिव्य भाषा याविषयी मनोहर काजरेकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ दीपक ठमके. 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 बुधवार दिनांक 13 मेच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्तीसंगीत, 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. दरम्यान रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच मंगळवार दिनांक 12 मेच्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. मित्र सकारात्मक असतील तर आनंदाचा ताटवा बहरतो. मंडळी, अर्ध्या भरलेल्या पेल्याला अर्धा रिकामा मानणारे हे नेहमी नकारात्मकच विचार करतात. नकारात्मक विचार करणारे, कामात मोडता घालणारे, चुकीचा सल्ला देणारे असे जर मित्र किंवा मैत्रिणी असतील तर अशा मित्रांपासून दूर रहा. सकारात्मक विचार करणारे मित्र मैत्रिणी आयुष्य, आपलं आयुष्य अधिक सहज सुंदर करतात.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्लॅटफॉर्म नंबर 2
5: से चलने वाली
6: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
5: तुझं डोकं चार्ज कर.
6: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
5: पाहिलंस
6: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
5: बुद्धू सुधर जरा.
6: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.

0: फसला
1: यूपीआय पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफएम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: मंडळी 6:30 होत आली आहेत. आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम प्रसारित करतोय. लेखन आणि निवेदन आहे श्रीयुत सुहास नंदुरे यांचं.
4: श्रोते हो, आपणा सर्वांचं लाडकं आवडतं आणि आपल्याला ज्ञान, माहिती आणि सकस मनोरंजन देऊन आपला मानसिक विकास घडवून आपल्या सुखदुःखात सदैव आपल्यासोबत असणारी आकाशवाणी आपल्या गौरवशाली प्रसारण सेवेचे 90 वर्ष पूर्ण करत आहे. 8 जून 1936 इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. हा दिवस देशाच्या सांस्कृतिक माहिती आणि प्रसारण इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आकाशवाणीचा झपाट्याने विस्तार झाला. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला पर्यायी नाव म्हणून आकाशवाणी हे नामानिधान मिळालं. आकाशवाणी म्हणजे सत्यवाणी. आज 33 देशात आकाशवाणीचे 591 प्रसारण केंद्र आहेत. देशातील 99.18% जनतेपर्यंत आणि 91.85% भूभागापर्यंत पोहोचणारं आकाशवाणी हे एकमेव स्वस्त जनसंवादाचं आणि लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे.

आकाशवाणी हे 28 भाषा आणि 146 बोलीभाषातून कार्यक्रम प्रसारित करत आहे. आकाशवाणीच्या विदेश प्रसारण विभागामार्फत जगातील जवळजवळ 100 देशांमध्ये भारतीय कार्यक्रमांचं प्रसारण केलं जातं. या माध्यमातून बाहेर देशी राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मायभूमीशी जोडून ठेवण्याचं आणि भारतीयत्वाची नाळ घट्ट करण्याचं महत्वाचं कार्य आकाशवाणी करत आहे.

आणि विश्वसनीय बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञान माहिती आणि सकस मनोरंजन प्रदान करून सर्वांचं हित जपून सर्वांना श्रवणीय सुखानंद प्रदान करून देत आहे. आकाशवाणी आज बदलत्या काळाबरोबर बदलत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इतर माध्यमांच्या जाळ्यात न अडकता आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख कायम ठेवून आहे. न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं कोणतंही केंद्र जगातील कोणत्याही देशात सहज आणि सुस्पष्ट ऐकता येतं. आकाशवाणी म्हणजे आवाजाची दुनिया. सुमधुर सुश्राव्य आवाज हीच आकाशवाणीची खरी ओळख.

मंडळी, आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन होतं सुहास तंदुरे यांचं. 6:36 झाली आहेत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. मंडळी, आज सोमवार आहे तर शंभो शंकरांवरच्या रचनेनं सुरुवात करूया. सुधीर मोघे यांची रचना, सुधीर फडके यांची चाल, स्वर अनुराधा पौडवाल यांचा

0: बुद्धू
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल आहे। हसला
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा।
0: बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी, वाव बाबांना सरप्राईज देईन, फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
5: थांब बुद्धू,
0: काय
5: अशा पॉपअप्स पासून सावध रहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
6: तुला कळलं ना, रिलॅक्स।
0: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता।
5: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा।
7: मंडळी भाव हा भक्तीचा खरा खरा खुरा प्राण आहे। जगाचा पालन करता किंवा जो कोणी आपण इष्टदेव मानतो त्याची कृपादृष्टी असावी असं वाटत असेल, तर संकटकाळी त्याचा धावा केला तर त्यानं संकटातनं सोडवणूक करावी असं वाटत असेल, तर त्याला अगोदर आपण ऋणी करून ठेवलं पाहिजे असं सगळ्या संतांनी आणि कवींनी आपल्या विविध रचनांमधनं सांगितलेलं आहे। तर अशा रचनांचा आनंद आज आपण घेणार आहोत। ऐकूया यानंतरची रचना। यानंतरचा अभंग आहे संत जनाबाई यांचा, आशा भोसले यांचा स्वर आहे आणि यशवंत देव यांचं संगीत आहे।

0: তাই এবার
1: হ্যাপি বার্থডে টু ইউ
0: দেখো হ্যাঁ মজা ফেভারিট কালার
2: নেহমি শপিং
0: আই নো আই পণ খরচ করণ্যাচ হেচ ওয়ে রাইট
3: সেভিংচ হি হেচ ওয়ে আহে
4: আই নো বাবা सेव करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील
5: आय नो ना
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपली माणसा आपली संस्कृती आपली बोली लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी
6: मंडळी भक्तीमध्ये सर्व काही अर्पण करणारी भावना असते आणि खरं सांगायचं तर त्या भावनेतच खरी शक्ती आहे. संपूर्ण शरणागतीनं जेव्हा अळवलं जातं ना तेव्हा ती शक्ती नक्की आपल्यासोबत असते. संत तुकारामांची रचना आपण ऐकणार आहोत. त्यांनी केलेला धावा लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये श्रीनिवास खळे यांची चाल आहे.

मंडळी कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक स्फूर्ती देणारं गाणं ऐकतो आणि आज आहे अभिनेत्री आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांचा जन्मदिवस. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून ऐकूया त्यांनी गायलेलं स्फूर्तीगीत.

श्रोते हो, जी एन जोशी आणि ज्योत्सना भोळे यांनी गायलेली ही रचना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची होती. संगीत होतं शंकरराव व्यास यांचं. आणि या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz-वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. तर मंडळी, वाढणारी उष्णता आणि तिचे धोके लक्षात घेऊन आपली आणि आपल्या प्रियजनांची योग्य ती काळजी घ्या. उद्याचा दिवस आपण सर्वांच्या आयुष्यात आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटू नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
1: झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढ.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की?
1: हा,
0: देऊ इंजेक्शन.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी. और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन

तंत्रज्ञानाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: महसूल विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला। या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला। निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला। ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला, त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे। धर्मशाला इथं HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे। त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे। पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे। राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत। ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते। या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं। यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते। हवामान। गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। इतरत्र हवामान कोरडं राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1

0: जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठीसारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्यात सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात,

पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तरपत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळा मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्या बाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर फोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या

0: आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्यांचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते, त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला

सत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1947 अर्थात 11 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर आणि संपूर्ण राज्यामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु कोकणात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, शेती हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची माहिती आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आपल्या या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात म्हणजेच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण शेतीसंबंधित विविध विषय, नवीन तंत्रज्ञान तसंच शेतकऱ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन जाणून घेत असता. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या भागाला. मंडळी, शेती करत असताना आपल्याला काही शासकीय योजनांची माहिती असणं फार गरजेचं असतं. त्याच अनुषंगानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी आपण जाणून घेणार आहात प्रमोद पर्वते, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्या या मुलाखतीतून. शेतकरी बांधवांनो नमस्कार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयाच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात. PMFME असं या योजनेचं नाव आहे आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण प्रमोद पर्वते यांना आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, साधारण आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतोय, तर या योजनेची दूरदृष्टी काय आहे?
2: सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. बघा, आपण भारतामध्ये जे अन्न प्रक्रियेचे प्रमाण आहे हे फार खूप कमी आहे आणि आपला जो खूप सारा शेतीमाल आहे त्याच्यामध्ये फळे असतील, भाजीपाला असतील, तर जनरली प्रक्रिया ते वाया जातात. आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही जी योजना आहे ही आत्मनिर्भर भारत जो आपला एक मोहीम आहे याचाच एक भाग आहे. ही योजना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये राबवली जात आहे आणि देशातील जे लहान उद्योजक आहेत, जसे घरगुती पापड असतील, लोणचे किंवा मसाले जे बनवतात, किंवा ज्यांची लहान पिठाची गिरणी असेल, त्यांना भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि ही जी योजना आहे ही साधारण 2020 पासून सुरू करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी आणि संयंत्रणाची जी जबाबदारी आहे ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उपक्रम जे आहेत तर त्याच्यामध्ये जसं अन्नधान्यावर आधारित अन्न उत्पादने असतील, त्याच्यामध्ये तांदूळ, गहू किंवा डाळी असतील, तेलबियावर आधारित उत्पादने असतील, त्यानंतर मिलेट, आपल्याला माहिती आहे सर्वांना, तर मिलेटवर आधारित उत्पादने असतील किंवा फळांवरती

0: भाज्या ज्या आहेत आणि कंदमुळे आहेत त्यावर संबंधित उत्पादने आहेत. मासे आणि सागरी जी उत्पादने आहेत त्या व्यतिरिक्त मांस आणि कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. मसाल्याचे उत्पादन, त्याचप्रमाणे लागवड पिकांवर आधारित उत्पादने जी आहेत, नारळ किंवा ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये, आणि गौण वने जे उत्पादने आहेत साधारण आदिवासी लोकसंख्येला लक्ष्य करून, तर हे संपूर्ण जे अन्न प्रक्रिया उपक्रम आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मॅडम, यासोबतच जर आपण जर या योजनेचा उद्देश बघितला तर साधारण नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रियेचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण किंवा स्तर वृद्धी करण्यासाठी याच्यामध्ये मदत करणे आहे. दुसरं जे आहे, जसं एक जिल्हा एक उत्पादन आहे, तर त्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. जे आपले बेरोजगार नवयुवक आहेत, महिला शेतकरी बंधू असतील, वैयक्तिक उद्योजक असतील किंवा स्वयंसहायता शेतकरी असतील, एफपीओ असतील किंवा आपली भागीदारी संस्था, तर यांना संधी याच्यामधून उपलब्ध करून देणे आहे. यासोबतच जे समाविष्ट उद्योजक आहेत त्या लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतीमध्ये प्रशिक्षण देणे आहे. यासोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे आहे. यासोबतच जे आपलं उत्पादन आहे तर त्यांचं ब्रँडिंग आणि विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशी पुरवठा साखळीशी त्यांना जोडणे आहे. यासोबतच ज्या सामुदायिक सेवा आहेत ज्याच्यामध्ये प्रक्रिया सुविधा असतील, प्रयोगशाळा असतील, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन, तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्व ज्या सेवा आहेत, तर त्या सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे असं याच्यामध्ये महत्वाचा हा उद्देश या योजनेचा आहे. यासोबतच ज्या योजनेचे घटक आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक व गट लाभार्थी जे आहेत, तर त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी जे आपले आहेत ते बेरोजगार युवक, नवयुवक असतील, महिला भगिनी असतील, विशेष शेतकरी किंवा वैयक्तिक उद्योजक, तर याच्यामध्ये एफपीओ पण आहेत, तर ह्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थींमध्ये. अनुदान जी मर्यादा आहे ती साधारण मंजूर जो प्रकल्प आहे त्याच्या किमतीच्या 35% किंवा मग जास्तीत जास्त 10 लाख एवढं अनुदान मर्यादा याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं जे आहे त्या सामायिक पायाभूत सुविधा आहेत, तर त्याच्यामध्ये स्वयंसहायता शेतकरी समूह आहेत, एफपीओ आहेत, सहकारी संस्था आहे, तसेच इतर शासकीय संस्था ज्या आहेत ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. त्यासोबतच जे अनुदान मर्यादा आहे ती याच्यामध्ये मंजूर प्रकल्पाच्या जी किंमत आहे त्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत याच्यात अनुदान मर्यादा आहे. आणि बीज भांडवल जे आपण देतो त्याच्यामध्ये जे आपल्या गट आहेत, MSRL वगैरे असतील, तर या संस्थाशी संलग्नित जे स्वयंसहायता समूह गट आहेत तर ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा जी मर्यादा आहे ती प्रति स्वयंसहायता गटामध्ये जास्तीत जास्त 4 लाख रुपये व प्रति सदस्यामध्ये 40,000 दिलेला आहे. याच्यासोबत मार्केटिंग आणि ब्रँडिंग जी आहे तर त्याच्यामध्ये जे SHG आहेत आपले समूह गट, FPO आहेत, सहकारी संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, तर याच्यामध्ये अनुदान जी मर्यादा आहे ती प्रकल्पाच्या जो मंजूर प्रकल्प आहे त्या किमतीच्या 50% एवढं दिलेलं आहे. तर हे याच्यामध्ये घटक आहेत.
1: अच्छा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यामध्ये सर एक जिल्हा एक उत्पादन ही सुद्धा एक संकल्पना आहे, तर त्याविषयी सांगा.
0: आपण जे म्हणाले मॅडम ODOP एक जिल्हा एक उत्पादन, तर हे एक जिल्हा किंवा एक उत्पादन म्हणून प्रत्येक जिल्ह्याची एक वेगवेगळी ओळख करून दिलेली आहे किंवा त्याची ताकद असते. आपण जर बघितलं तर जळगावची केळी असेल किंवा एक नागपूरची संत्री असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये भात असेल, तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मुख्य उत्पादन निश्चित केलेलं आहे. आणि जर तुम्ही त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर उद्योग करू शकत नाही, तर तुम्ही इतर उत्पादनावरही प्रक्रिया करू शकता. पण जे एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्यासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंगमध्ये सरकार विशेष जोर देत आहे. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर जसं भंडारा जिल्ह्यामध्ये तांदूळ आहे तर जो जगप्रसिद्ध आहे, तर PMFME योजनेअंतर्गत तांदळापासून जसं पोहे बनवतो आपण किंवा तांदळाची पीठ असतील, मुरमुरे असतील, लाह्या असतील, म्हणजे तांदूळावर आधारित जे रेडी टू ईट पदार्थ आहेत, तर या पदार्थ बनवणाऱ्यांना किंवा उद्योगांना आपण प्राधान्य मिळते. त्याच्यात जर फायदा आपण बघितला तर तांदूळ मिलाचं आधुनिकीकरण असेल किंवा प्रोसेसिंग युनिट टाकण्यासाठी साधारण 10 लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळू शकते. यासोबतच जे बचत गट आहेत, तर त्या बचत गटांसाठी सुद्धा संधी आहे. याच्यामधून ज्या ग्रामीण भागातील महिला बचत गट आहेत, तर त्याच्यामधून जे गृह उद्योग असेल, तांदळापासून पापड असतील किंवा स्थानिक मसाले वगैरे असतील, तर त्यांना या योजनेमधून साधारण 40,000 रुपये प्रति सदस्य हे बीज भांडवल मिळू शकते आणि याच्यामधून त्यांना फायदा मिळू शकते.
1: अच्छा सर, आता सांगा आर्थिक मदत आणि अनुदानाचं जे गणित आहे किंवा जे अनुदान त्यातून मिळणार आहे हे कसं काय आहे सर?
0: PFME योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना याच्यामध्ये अनुदान मिळते. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर क्रेडिट लिंक सबसिडी जी आहे, जर तुमचा प्रकल्प असेल तर साधारण प्रकल्पाच्या खर्चाच्या 35% अनुदान याच्यामधून मिळते. आणि याची जी कमाल मर्यादा दिलेली आहे ती 10 लाखापर्यंत आहे. आणि याच्यामध्ये स्वतःचा जो वाटा आहे, तर उद्योजकाला स्वतःचा 10% फक्त रक्कम त्याच्यामध्ये भरायची आहे किंवा उभी करावी लागते. आणि उर्वरित जी 90% रक्कम आहे ही बँक आपल्याला कर्ज म्हणून देते. आणि आपण जेव्हा बँकेचे नियमित हप्ते भरतो तर तेव्हा सरकार ची जी सबसिडी आहे किंवा अनुदान आहे 35% हे तुमच्या खात्यामध्ये जमा करते. आणि गटांसाठी

0: सुद्धा याच्यामध्ये मदत आहे. जे शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा शेतकरी स्वयंसहायता गट असतील तर त्यांना पायाभूत सुविधांसाठी ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील किंवा मोठे प्रोसेसिंग युनिट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा साधारण 35% अनुदान मिळते.
1: आता यासाठी असलेली पात्रता, कागदपत्र आणि याचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो?
0: या योजनेकरिता पात्रता आहे, कागदपत्र किंवा जी लाभ आहेत तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अटी नाही आहे. त्याच्यामध्ये जो अर्जदार आहे हा भारतीय नागरिक असावा, 18 वर्षावरील असावा, किमान 8वी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. हे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आहे आणि एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल असे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र जी आहेत याच्यामध्ये लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जागेचा जो पुरावा आहे, कारण स्वतःची जागा नसेल तर सातबारा आणि भाडेकरारचा जो करारनामा आहे तो, आणि कोटेशन ज्या मशिनरी घ्यायचे त्यांचे जे दरपत्रक वगैरे आहेत ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीपीआर ज्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो सविस्तर, तर या सगळ्या बाबींची याच्यामध्ये गरज आपल्याला पडू शकते.
1: अच्छा सर, याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं काय महत्व आहे आणि ते प्रशिक्षण कुठे दिलं जाईल?
0: या योजनेअंतर्गत मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं खूप महत्व आहे. आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपण मार्केटिंगच्या बाबतीमध्ये कमी पडत असतो, तर याच्यामध्ये जे ब्रँडिंग आहे, आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला एक नाव, ब्रँड नेम जे आपण म्हणतो, तर ती मिळवून देण्यासाठी याच्यामध्ये मदत केली जाते. यासोबतच जे आपलं अन्न प्रशासनाचं FSSAI लायसन्स जे आहे, तर ते लायसन्स मिळवण्यासाठी, कारण अन्नाचा जो दर्जा आहे तो टिकवण्यासाठी लागणारी जी परवानगी आहे, तर त्यासाठी संपूर्ण तांत्रिक मदत याच्यामध्ये दिलेली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पॅकेजिंग आहे, तर आता कसं अट्रॅक्टिव्ह जर पॅकेजिंग असलं किंवा आकर्षक जर असलं तर ते ग्राहकांना सुद्धा आवडते, तर त्याच्यामुळे ते पॅकेजिंग कसं असावं याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त जे बाकी प्रशिक्षण आहेत, जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संशोधन व्यक्ती जे आहेत तर ते नियुक्त केलेले आहेत, ते तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते उद्योग सुरू करण्यापर्यंत ते संपूर्ण तुम्हाला मदत करतात. आणि तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे प्रशिक्षण आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये सोय दिलेली आहे.
1: अच्छा सर, आता पुढे सांगा की बीज भांडवल म्हणजे नेमकं काय?
0: बीज भांडवल जे आहे ते असं एक भांडवल आहे की जे उद्योगाच्या सुरुवातीला गरजा भागवण्यासाठी दिले जात आहे. हे एक प्रकारचं कर्ज नसून एक प्रकारचं अर्थसहाय्य आहे, जेणेकरून जे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना लहान जे अवजार आहे ते खरेदी करण्यासाठी किंवा जो कच्चा माल आहे तो विकत घेण्यासाठी, म्हणजे कोणासमोर हात पसरावे लागू नये, त्यांना त्यांचं भांडवल मिळावं म्हणून हे बीज भांडवल दिले जाते. तर याच्यामध्ये ज्या महिला बचत गटातील सदस्य आहेत, तसेच सदस्यांना जे प्रत्यक्ष अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतलेले आहेत किंवा नवीन उद्योग करू इच्छितात तर त्यांना हे बीज भांडवल मिळते. आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ती प्रति सदस्य जी आहे ती 40,000 रुपयापर्यंत ती रक्कम दिलेली जाते. आणि त्याचा वापर जो आहे तर तो आपण जसं म्हटलं प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कच्चा माल खरेदी करणे असेल, जसं तांदूळ, मसाले, पॅकेजिंगचं मटेरियल लागत आहे तर हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी. दुसरं जे आहे ते जे लहान उपकरणं येतात, जसं मिक्सर आहे, ग्राइंडर किंवा शिलिंग मशीन असेल किंवा वजन काटे वगैरे असतील, तर हे लहान उपकरणं त्याच्यामधून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे परतावे आहेत, तर हे वैयक्तिक अनुदान असून गटाला दिलेले भांडवल असते, तर त्यामुळे सदस्यांनी यातून जी व्यवसाय करून जी रक्कम आहे ती हळूहळू गटाला परत करणे अपेक्षित असते, जेणेकरून गटाचा जो फिरता निधी आहे रिव्हॉल्विंग फंड हा वाढेल. तर यासाठी हे बीज भांडवल जे आहे तर ते बीज भांडवल आपण यासाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता आपल्या तरुणांना, आपल्या शेतकरी वर्गाला जे आपला कार्यक्रम ऐकतात आहे त्यांना सुद्धा आपण नेमकं काय संदेश देऊ इच्छिता सर, कारण हा विषय फारच महत्वाचा आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: मॅडम, मी एवढंच सांगेन की आता जे आपले शेतकरी बंधू आहेत हे फक्त शेतकरी राहण्यापेक्षा आपण जर त्यांना उद्योजक बनवलं, शेतकरी उद्योजक म्हणून बना, आणि कच्चा माल जो आहे तो विकण्यापेक्षा त्याच्यावर आपण जर प्रक्रिया केली आणि तो जर नंतर विकला आपण तर आपला जो नफा आहे हा दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे. तर आपल्याकडे जर कल्पना असेल तर आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत ही योजना आहे, तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शासनाचं पाठबळ मिळणार आहे. तर आपण जर या योजनेचा फायदा घेतला तर निश्चितच आपला जो कच्चा माल शेतीमधून मिळणारा आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करून त्याला आपण जर ब्रँडिंग, पॅकेजिंग करून जर आपण मार्केटमध्ये उतरलो तर निश्चितच उद्योजक म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अधिकचे पैसे मिळणार आहेत. आणि आपल्या जिल्ह्यामधील जे कृषी विभाग आहे तर त्याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्यासोबत संपर्क साधून आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
1: अच्छा सर, त्यासाठी कुठलं संकेतस्थळ वगैरे आहे का किंवा याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नेमकी कुठे मिळेल?
0: त्याचे संकेतस्थळ आहेत मॅडम, आपण जसं म्हटलं तर PMFME साठी PFME.MOFPI.GOV.IN ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकतो आणि त्या वेबसाईटवर पूर्ण योजनेची याच्याबद्दल माहिती आहे. यासोबतच आपण जसं म्हटलं की तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.
1: अच्छा सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात. आपल्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयाची अतिशय सविस्तर

0: आणि संपूर्ण अशी माहिती दिलीत, सोबतच आपण त्यांना या योजनेपर्यंत त्यांना कसं पोहोचता आली याविषयी सुद्धा सांगितलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर, धन्यवाद. मंडळी, आताच आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतलं प्रमोद पर्वते यांच्या ह्या मुलाखतीतून. यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका आपल्या कृषी प्रसारणात पुढे ऐकूया. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट देणार आहात, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ स्थित आहेत. चला तर त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाविषयी त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात.
1: आपलं पूर्ण नाव सांगा.
2: नमस्कार सर, मी गोपाल शंकरलाल अग्रवाल, गोपाल शंकरलाल अग्रवाल राहणारा बालाजी चौक यवतमाळ, प्रॉपर यवतमाळला राहतो सर, यवतमाळ शहरात.
1: अच्छा, तर आपल्याकडे शेती किती एकर आहे गोपालजी?
2: माझ्याकडे सर तशी आधी 16 एकर वडिलांकडे होती, पण ती विकावी लागली सर.
1: अच्छा, मग तुमची
2: आमचं भागत नव्हतं सर.
1: अच्छा, मग तुम्ही पुन्हा विकत घेतली की?
2: तुम्ही सर, मग आम्ही 2 एकर शेती मी विकत घेतली सर.
1: अच्छा, तर आता आपण तुमच्या सरळ मिरची व्यवसायाकडे वळूया. तर तुम्हाला मिरची पावडर बनवायचा उद्योग सुरू करायची कल्पना कशी सुचली, त्याच्याबद्दल सांगा.
2: सर, ही कल्पना आमच्या आईची आहे सर. आमचे वडील जे आहेत त्यांनी मिरचीचा व्यवसाय सुरू केला, पण अनावधानाने त्यांची सुरुवातीला आणलेली मिरची ही चुरा झाली.
1: अच्छा,
2: आणि चुरा झाल्यावर ते एकदम रडायला लागले, आता मी काय करणार, माझा खाय पायची वांदे होईल बा, कसं तरी 2 पैसे कमवायचे आशेने मिरची आणली, आणि हे चुरा निघाल्यामुळे आता माझ्या लहान मुलांना मी कसं पोहोचणार, मी काय करणार.
1: बरोबर,
2: त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह करणं कठीण झालं त्यांच्यासाठी आमचं.
1: बरोबर,
2: तर एकदम म्हणजे हिंमत सोडून दिली की आता मी काय करू. तर त्यावेळेस आमची आई जी आहे ती खूप मजबूत स्त्री होती म्हणता येईल, त्यांना शब्द नाही सुद्धा त्या गोष्टीला, मला एक स्ट्रॉंग लेडी होती ती.
1: बरोबर,
2: तिने डिसिजन घेतला की हे पूर्ण बी कचरा आणि मिरचीचे फोलपट हे पूर्ण मी साफ करेल.
1: अच्छा,
2: आणि एक एक फोलपट तिने जमा केलं, एक एक बी तिने साफ केलं आणि ते जमा करून दळायला दिलं.
1: अच्छा, वा.
2: तर ते दळून 5 किलो दळून आणलं आम्ही सुरुवातीला. 5 किलो आणल्यावर आमचे बाबा आमच्यावर गडबडले, म्हणजे तुम्हाला समजते का, फूड ट्रक वाले तुमच्या मागे लागतील, हे काही व्यवसाय करू शकता का तुम्ही, तुम्हाला याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. साधे, एकदम साधे होते, म्हणजे खेड्यातून आलेले होते, शेतीतून आलेले होते आणि एकदम सिम्पल.
1: बरोबर,
2: तर आमची आई बोलली की काही घाबरू नका, आपण करू, होईल, हे सगळं होईल. ते 5 किलो दळल्यावर मग आम्ही त्याला कागदाच्या पाकिटमध्ये बांधून विकायला सुरुवात केली, तर कागदात लोकांना दिसत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद कमी दिला.
1: अच्छा, मग आता एक सांगा, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना किती अडचणी आला?
2: खूप खूप भयंकर, तेच सांगत आहे सर की काही नाही, चुरा पडला म्हणून व्यवसाय सुरू झाला, विचार करा. रडकुंडी आल्यावर आणि त्याच्यानंतर मग आम्ही साधी पन्नी आणली, साधी पन्नी आणल्यावर त्याला लावायला रबर नव्हते, बँकेसमोर नोटांचे काढलेले रबर जे राहतात ते आम्ही जमा करायचो, त्याला चांगल्याने धुवायचो आणि ते रबर लावून आम्ही ते पॅकेट विकायचो.
1: अरे वा, छान.
2: मी 9 वर्षाचा होतो सर, तर ते पॅकेट जेव्हा मी भरायचो ना तर माझ्या अंगाची आग व्हायची अक्षरशः, तर मी पाण्याचा प्लास्टिकच्या ड्रम मध्ये रात्रभर उभा राहायचो आग नाही व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे या परिस्थिती 9 वर्षाचा म्हणजे लहान होतो सर, खूप लहान होतो मी.
1: अच्छा
2: सर, मी आता सर ग्राइंडिंग बाहेर करून घेत आहे जॉब वर्कवर, आणि माझ्याकडे माझा पूर्ण पॅकेजिंग प्लांट आहे.
1: ओके,
2: पॅकेजिंग प्लांट साठी मला PMFME जी आहे योजना, त्या अंतर्गत मला स्टेट बँक ऑफ इंडियानी कर्ज मंजूर करून दिला आहे.
1: अच्छा,
2: आणि आमचे जे अधिकारी आहेत PMFME चे मेन, त्या अधिकाऱ्यांनी मला 3,67,500 रुपयाची सबसिडी बिना कष्टांनी उपलब्ध करून दिले, कुठल्याही प्रकारचा त्रास न देता.
1: छान,
2: म्हणजे इव्हन माझ्याकडून कोणी पाणी सुद्धा नाही पिलं सर, किंवा तुम्ही मला पाणी पाजा, चहा पाजा, असा काहीच प्रकार नाही झाला. एकदम नॉन करप्टेड पद्धतीने ही सबसिडी माझ्या खात्यात वळती झाली आहे.
1: अच्छा अच्छा,
2: माझं ऑटो पॅकेजिंग युनिट आहे, पूर्ण पॅकेट होते, मी 50 ग्राम पासून 500 ग्राम पर्यंत वेगवेगळे पॅकेट काढतो, ते मशीनवर सेटअप करून, आणि मशीनची स्पीड खूप चांगली असल्यामुळे मला लेबरचं कॉस्टिंग खूपच्या प्रमाणात कमी झालं आहे.
1: अच्छा,
2: आणि पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे माझं सेल खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे.
1: गोपालजी, मग मिरची निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहता?
2: मिरची घेताना आम्ही सर पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची खरेदी करतो.
1: अच्छा,
2: एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची म्हणजे त्याच्यात डाग नसतो, मिरची डॅमेज नसते आणि चांगलं

0: ऑइल पर्सेंटेज जास्त असतो.
1: अच्छा.
0: ऑइल पर्सेंटेज मुळे मिरचीला कलर आणि टेस्ट निर्भर करतो मिरची पावडरचा. ज्या मिरचीला चमक जास्त असतं, तुम्ही पाहिलं असेल सर मार्केटला, एखादी मिरची खूपच अशी चमकते
1: बरोबर,
0: तर तिला ऑइल पर्सेंटेज चांगला आहे.
1: अच्छा.
0: आणि एखादी मिरची तुम्ही पाहिली असेल असं म्हणजे
1: तिच्यावर
0: असं एक लाल आहे पण अशी चमक नाही तिला काहीच
1: बरोबर,
0: तर तिचा ऑइल पर्सेंटेज कमी आहे.
1: अच्छा.
0: मिरची पावडरच्या व्यवसायात सगळ्यात मेन हेच आहे की ज्या मिरचीला ऑइल जास्त आहे ती मिरची जर तुम्ही दळली नॅचरल ऑइल मिरचीचा, तर तिला टेस्ट आणि कलर खूप छान येईल आणि तुमची मागणी आपोआप वाढेल.
1: अच्छा. आता गोपालजी, मग चांगली पावडर तयार होण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता?
0: आम्ही सर बिलकुल प्रत्येक मिरची खरेदी करताना काळजी घेतो, त्याच्यानंतर ग्राइंडिंग करताना त्याची काळजी घेतो. ग्राइंडिंग करताना पूर्ण माला खोलून घेताना आम्ही आमचे आमने सामने राहतो आणि ते पूर्ण खोलल्यावर त्याची ग्राइंडिंग सुरू असल्यावर त्याची काळजी घेतो, त्याच्यावर लक्ष देतो. त्याच्यानंतर त्याला फ्रीजर करायसाठी पूर्ण लाइनर लावून आतून पन्नी बाहेरून कट्टा लावून त्याला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून त्याला साठवून ठेवतो. आणि मॅक्झिमम म्हणजे बनवल्यापासून एक महिन्याच्या आत आम्ही पूर्ण सेल होईल एवढंच माल बनवतो, कारण जेवढं फ्रेश मिरची पावडर राहील तेवढा त्याचा टेस्ट चांगला राहील सर.
1: अगदी बरोबर. तर गोपालजी, मग हा उद्योग सुरू करायला तुम्हाला सुरुवातीला किती खर्च लागला?
0: सुरुवातीला तर सर मला 30 लाख रुपयाच्या जवळजवळ लागले सर.
1: अच्छा. तर मग तुमच्याकडे मजूर वर्ग आहेत का? किती काम करतात?
0: हो सर, माझ्याकडे सर 4 लोक काम करतात.
1: आणि ते पूर्ण वर्षभर असतात?
0: हो, वर्षभर असतात सर.
1: अच्छा. तुमच्याकडे तयार झालेली जी काही मिरची असते ती मिरची पावडर कुठे आणि कशी विकता तुम्ही?
0: सर आपण याच्यात 3 व्हेरियंट मध्ये मिरची पावडर बनवतो सर. पहिला व्हेरियंट आहे तेजालाल, त्याच्यासाठी आपण मी स्वतः जातीने उभं राहून खम्मम तेलंगणा मधून तेजा उच्च प्रतीची जी विदेशात जाते एक्सपोर्ट क्वालिटी तेजा मिरची निवडून निवडून खरेदी करतो.
1: अच्छा.
0: आणि ती दळून घेतो. तो व्हेरियंट आला माझा एक तेजालाल, म्हणजे ते खूपच तिखट असते.
1: अच्छा.
0: एकदम स्पायसी खाणाऱ्यासाठी कोल्हापुरी तडका टाईप तशा लोकांसाठी ती पहिली पसंती ठरते.
1: अच्छा.
0: दुसरं आहे सर माझं सिरोंचा आणि नागपूर कळमना मार्केट वरून मी स्टीफरी नावाची मिरची घेतो आणि त्या मिरचीचा आम्ही सेकंड व्हेरियंट तयार केलाय सर, सही तिखा सही लाल.
1: याच्यात
0: तेजपणा पण आहे आणि लालपणा पण आहे, भाजीला कलर पण खूप छान येईल आणि तेजपणा पण येईल मिडियम तेज.
1: अच्छा.
0: तर हा एक दुसरा व्हेरियंट आहे सर, हा सही तिखा सही लाल म्हणून आपला प्रचलित आहे. तिसरा व्हेरियंट आहे सर आपला जे रेशम पट्टा मिरची येते, ती रेशम पट्टा मिरची आपण वरंगल वरून खरेदी करतो आणि त्याच तिखट तयार करून ती काश्मीरी लाल मध्ये विकतो. ते फक्त फिकं असते सर, टेस्ट साठी आणि कलर साठी असतो सर.
1: अच्छा. तर या सगळ्याच ठिकाणी तुम्ही जातीने जाऊन ते सगळं पाहणी करता? बरोबर आहे, तेव्हाच हे होतं. तर एक प्रश्न असा राहील की ग्राहक परत परत तुमच्याकडूनच माल घ्यायला काय येतात मग?
0: कारण आपण क्वालिटी मेंटेन करतो सर आणि त्यांना कमी दरात चांगल्यात चांगली क्वालिटी देतो. आणि दुसरं सर आपलं एक युनिक संकल्पना आहे याच्यात, जसं आमचं जो पॅकेट आहे तुम्ही घेतला आज आणि तुम्हाला पसंत नाही पडला तर तुम्ही कट केलेला पॅकेट सुद्धा 30 दिवसात आम्हाला परत करू शकता, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
1: ही गॅरंटी आहे. ही गॅरंटी राहिली तर खरंच ग्राहक तुमच्याकडे त्याच विश्वासाने येतील.
0: हो. आणि आमची टॅगलाईन सर अशी आहे की शुद्धता ही हमारी पहचान, आमचा बेसच आहे शुद्धता.
1: अच्छा. तुमच्याकडे शेती पण आहे बरोबर?
0: हो सर.
1: तर शेतीसोबत हा उद्योग सांभाळताना वेळ कसा काय काढता?
0: नाही सर, कठीण जाते पण शेतीकडे कमी लक्ष पडतो, कारण शेती आमच्या इथे माणूस आहे एक राहुल म्हणून मुलगा ड्रायव्हर, तो शेतीवर जास्त लक्ष देतो. मी अधामधात चक्कर टाकत असतो. बाकी माझं सर दुकानात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेळ असतो. ज्या दिवशी मी मालाला गेलो त्या दिवशी माझी गृहिणी माझी मिसेस माझं दुकान सांभाळते.
1: वा वा, छान. तर तुमच्याकडे जी शेती आहे त्यात काय पीक घेता तुम्ही मुख्य पीक म्हणून?
0: सध्या सर यावर्षी आम्ही सर सोयाबीन आणि कापूस घेतला होता.
1: कापूस घेतलाय. तर त्याची मग जी काही मशागत आहे किंवा खत म्हणून काय वापरता तुम्ही?
0: सर खत म्हणून तर सर रासायनिक खत आहे सर, म्हणजे आम्ही 2 एकर खूप कमी असल्यामुळे आम्ही जैविकचा प्रयोग करून पाहिला पण ते आम्हाला सक्सेसफुल नाही झालं सर.
1: अच्छा.
0: खर्चही काढणं कठीण झालं सर.
1: अच्छा.
0: आम्हाला गायडन्स नाही मिळत सर त्यामध्ये, तर खूप छोटी शेती आहे.
1: हा हा.
0: आणि गायडन्स प्रॉपर नाही आहे सर, आणि स्वतःच लक्ष थोडस, जसं ज्या पद्धतीने मी म्हटलं की मिरचीसाठी मी जातीने स्वतः लक्ष देतो,
1: तसं लक्ष देणं
0: थोडस लक्ष देणं कठीण पडतं, कारण इथून 25 किलोमीटरवर माझा शेत आहे.
1: अच्छा.
0: तिथे मी राहतो तिथून, त्याच्यामुळे थोडस दुर्लक्ष होते.
1: गोपालजी, असं होऊ शकतं की तुम्ही दुसरे वेगळे क्रॉप घेऊन बघितले, जी मार्केटची मागणी आहे त्यानुसार जर केलं थोडस, तर नक्कीच त्या शेतीतही तुम्हाला भरभराट येऊ शकते.
0: हो सर, हो सर, हो सर, त्याच्यासाठी आम्ही सर शेवग्याची शेंगा लावण्याचाही प्रयत्न केला, पण तोच विषय आहे सर की स्वतः काळजी न घेऊ शकल्यामुळे लोकांच्या भरोश्यावर काम करणं थोडं मला कठीण चाललं आहे सर. माझा पुढचा प्रोजेक्ट आहे सर, भविष्यात किंवा शेत आहे तिथे एक शेत टाकायचं आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम टाकायचा, मग तिथेच राहायचं. त्यावेळेस खायच्या पूर्ण वस्तू तिथेच उगवायच्या, आपणच उगवायच्या, आपणच खायच्या.
1: चांगले विचार आहेत तुमचे, म्हणजे समाजासाठी तुम्ही समाजकारण करण्याचा विचार ठेवलाय, खूपच याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. गोपालजी, तुम्ही जे पॅकिंग ग्रेडिंग करता, तर काय पॅकेजिंग किंवा मग
0: 50 ग्राम पासून सर, 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम, 500 ग्राम, 4 वेरियंट, चार साईज मध्ये आपण पॅक करतो. 2 वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाईल हा माझा टार्गेट आहे सर.
1: छान छान. तर इतर शेतकऱ्यांनी असा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: सर, छोट्या शेतकऱ्यांनी उद्योग करायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत आपण पुढे वाढू शकणार नाही.
1: अगदी बरोबर,
0: आपला बेसच तो आहे सर, कारण तुमच्या कच्च्या मालाला किंमत नाही आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया केल्यावर त्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि दुसरं, PMFME जी योजना आहे सर, त्या योजनेत तुम्हाला बिना टेन्शननी, बिना गेल्या, बिना प्रॉब्लेम, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, बिना मशागत केल्या, काही प्रयत्न न केल्या तुम्हाला ते लोन पास होते सर. तुम्ही जी मशिनरी सांगितली ती मशिनरी ते घेऊन देतात सर, आणि त्याच्यात 35% पर्यंत सबसिडी आहे सर.
1: अच्छा अच्छा, छान छान.
0: शेतकऱ्यांनी 100% PMFME या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे हे माझं मत आहे सर.
1: गोपालजी, पुढे हा व्यवसाय अजून कसा वाढवायचा विचार आहे?
0: तर हेच महाराष्ट्रभर आमचं पॅकेजिंग पाठवायचा पूर्ण विचार आहे, आणि या व्यवसायातून एक मग पुढे जे तुम्हाला आता मी म्हटलं आहे की मला या व्यवसायातला एक 50% जो नफा आहे तो अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमसाठी कमवायचा आहे, कारण मला 2 मुलीच आहे सर. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप जमा करायची मला गरज नाही.
1: बरोबर.
0: आमच्या याच्यात एक म्हण आहे सर, पूत सुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे तुमचा पुत्र जर खूप चांगला आहे तर तुम्हाला धन संचयची गरज नाही. पूत कुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे पूत जर तुमचा व्यवस्थित नाही, कुपूत आहे,
1: बरोबर, तरी काही धन संचय करण्याची गरज नाही,
0: खूप मोठ्या प्रमाणात नकोच आहे.
1: तर गोपाल अग्रवालजी, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं हे सांगून?
0: माझं सर BCOM सेकंड इयरला मी सर 2 सब्जेक्ट बॅक राहिल्यामुळे अभ्यास सोडला, कारण आमच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे मला पूर्ण लक्ष व्यापाराकडे द्यावं लागलं.
1: आणि या व्यवसायात तुम्हाला घरच्यांची कशी काय मदत होते?
0: व्यवसायात सर पूर्ण मदत आहे सर, मला जसं मालाला जायचं आहे, मला कधी खम्मला जायला यायला 2-3 दिवस लागतात, त्यावेळेस माझी मिसेस माझ्या दुकानात बसते, माझ्या लहान लहान मुली माझ्या काउंटरवर बसतात.
1: अरे वा, छान. व्यवसायाचं सगळं त्यांना माहिती पडत आहे.
0: हो सर, आणि माझ्या पॅकेटवर माझ्या मुलींचा फोटो आहे सर, मी त्यांना माझे भाग्य मानतो आणि त्याच माझे ब्रँड अम्बेसिडर आहे.
1: अरे वा वा, खूप छान, खूप छान, छान विचार आहे तुमचे. तर खरंच गोपाल अग्रवालजी, खूप छान माहिती आपण आपल्या या मिरची व्यवसायाबद्दल दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद, नमस्कार.
2: धन्यवाद मंडळी. आता जे आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका ऐकली, या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट दिलीत, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ इथले आहेत. सोबतच आपण त्यांच्या अनुभवांच्या बोलातून जाणून घेतलं त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि प्रक्रिया उद्योगाविषयी. तेव्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना पुन्हा आपण भेट देऊयात आपल्या प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण काही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती जाणून घेतलीत. ही माहिती आपल्या दैनंदिन शेती कामात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. अशाच प्रकारे आपल्या पुढील भागांमध्येही नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन भेटूया. तोपर्यंत माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात इतकंच. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझावर माझं शिवार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 8:05.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलिंगचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुने, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या

या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या, तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: तूट नात मनाशी आपल्या पाळू रे दादा
1: मनाशी आपल्या पाळू रे दादा मनाशी आपल्या पाळू
0: अंधश्रद्धेला अनजून माला सारे मिळून जाळू रे दादा
1: सारे मिळून जाळू रे दादा सारे मिळून जाळू
0: रेडेकर शाहीर गाईल जाहीर

शंकर खंडागळे आणि शाहिद जाधव यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया गणेश बंडी यांना.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी.

0: सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9:00 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: भावधारा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांना आता ऐकूया.

0: जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच श्रोतेहो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: समाचार संध्या के साथ मैं मुकेश कुमार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुभाष वणगे यांचं गिटारवादन.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वणगे यांनी गिटारीवर वाजवलेला राग बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती भूषण परचुरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे अभय दातारे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पागडे यांची. तर ऐकूया नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पडगे यांनी.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
0: श्रोते हो, ठीक 11 आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.